ताकत आने ताकत जमे ताकत झाला आमचं ताकत जगे ताकत आधी घेणं ताकत नाक ताकत जमे ताकत नाक नाक जमे ताकत नाक नाक जमे ताकत नाक नाक जम धारिता जग धारिता झन झाले कोको धारिता आपण धारी घेणे ताकत धारिता जग धारिता झन झाले कोको धारी राहून धारी घेणे जम